स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेत.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 10 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन. राम हा तारक मंत्र निराकार, जपा वारंवार हेवी एक. हेची एक करा राम दृढ धरा, पुनरपी संसारा येणे नाही. येणे नाही पुन्हा सांगितली मात, जानकीचा कांत आळवावा. पार्वती रमण जपे रामनाम, विषाचे दहन तेणे झाले. दीन दास म्हणजे वाल्मिक तरला, पापी उद्धरीला अजा मेळ. जयासी लागला रामनाम चाळा, आठवी गोपाळा सर्व काळ. सर्व काळ मती संतांचे संगती, जोडीला श्रीपती येणे पंथे. तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक, धरुनी विवेक जपे सदा. हनुमंते केले लंकेसी उड्डाण, रामनाम ठाण हृदया माझी. दीनदास म्हणे वानर तरले, नामी कोटी कुळे उद्धरती. रामनामाविणे साधन हे जनी, बरळती प्राणी स्वप्ना माझी. स्वप्नींचा विचार तैसा हा संसार, सोडूनी आसार राम ध्यावा. रामनाम ध्वनी उच्चारिता वाणी, पापाची ते ध्वनी होय त्याने. सिंधूचे मंथन रत्नांची ही खाण, तैसे हे साधन रामनाम. वेदांचेही अखंड योगाचे ते बंड, त्याचे काळे तोंड दास म्हणे. मन हेची राम देही आत्मा राम, जनी मेघ श्याम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे रामनाम. नारायण नामे प्रल्हाद तरला, अजामिळ झाला एक रूप. एक रूप झाले वशिष्ठ महामुनी, तया चाप पाणी वश झाला. दीन दास म्हणे स्मरे रघुनाथा, संसाराची चिंता त्यासी नसे. जनी जनार्दन रामाचे चिंतन, सत्याची ही खाण रामनाम. गायींचे रक्षण भूत दया जाण, अतिथीसी अन्न घाला तुम्ही. संतांचा संग विषयाचा त्याग, रामनामी दंग होऊन यार आहे. रामकृष्ण हरी एकची स्वरूप, अवताराची लीला वेगळाली. दीनदास सांगे लावून या ध्यान, तुम्ही आत्मज्ञान जतन करा. यत्न परोपरी साधनाचे भरी, आवळे घेता करी तैसे होय. तैसे होय म्हणून करा त्याग, साधावा तो योग रामनामे. रामनामी आस ठेवून या खास, वृथान जाय श्वास ऐसे करा. ऐसे करा तुम्ही संसारी असता, वाया अनेक पंथा जाऊ नका. दीनदासाचे बोल मानू नका फूल, भक्त वत्सल राम हृदय धरा. मनाचिया मागे जाऊ नका तुम्ही, येतो आता आम्ही कृपा करा. शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी, संसार जाचणी पडू नका. राम पाठ तुम्हा सांगितला आज, आणिकांचे काज नाही आता, नित्य पाठ करी माणगंगा तिरी, होसी अधिकारी मोक्षाचा तू। ब्रह्मचैतन्य नाम सद्गुरुचे कृपे, दीनदास जपे राम सदा। मनी धरा राम, हाती धरा काम, वाऊगाची श्रम करू नका। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज़।

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

भक्त दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 253, दशक 20, समास 7, आत्मनिरूपण नाम समास, जय जय रघुवीर समर्थ। अनिर्वाच्य समाधान झालं तर ते बोललं पाहिजे, बोलल्याने समाधान गेलं हे घडत नाही, काही सोडावं लागत नाही, का मांडावं लागत नाही। एक विचार शोधून पाहिला म्हणजे कळतं, मुख्य काशी विश्वेश्वर, सेतुबंध रामेश्वर, शैव शैल मल्लिकार्जुन, भीमाशंकर हे आत्म्याचे गुण आहेत। जसे मुख्य 12 लिंगे आहेत, त्यापेक्षा वेगळी अनंत लिंगे आहेत। ही जी लिंगे आहेत त्याची प्रचिती जग घेत आहे। भूमंडळावर अनंत शक्ती आहेत, नाना साक्षात्कार चमत्कार होतात, नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती दिसतात, हे आत्म्याचे गुण आहेत। नाना सिद्धांची सामर्थ्य, नाना मंत्रांचं सामर्थ्य, नाना सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत। नाना तीर्थांचं सामर्थ्य, नाना क्षेत्रांचं सामर्थ्य, नाना भूमंडळाचं सामर्थ्य हे आत्म्याचे गुण आहेत। जितके काही उत्तम गुण आहेत ते सर्व आत्म्याचं लक्षण आहे। बरं वाईट आहे तितकं आत्म्यामुळे आहे। शुद्ध आत्मा उत्तम गुणी असतो, अशुद्ध आत्मा अवलक्षणी असतो। बरी वाईट सगळी करणी आत्म्याची असते। नाना अभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना शाप उशाप देणे हे आत्म्याचं लक्षण आहे। पिंडाचा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा, तत्व शोधल्यावर सर्व पिंड समजतो। जड देह हा भूतांचा तर चंचलता हा आत्म्याचा गुण आहे। निश्चल हा ब्रह्माचा गुण आहे। निश्चल चंचल आणि जड यांचा अनुभव आपल्या देहातच घ्यावा। अनुभवाशिवाय असलेलं ज्ञान व्यर्थ आहे। पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा समजतो, देह पाहता पाहता जड पडतो, जड जितकं पडतं चंचल तितकं निघून जातं। जड चंचलाचं रूप प्रत्ययाला आलं, सगळ्यांच्या ठाई निश्चल आहे ते तर पाहावं लागत नाही। निश्चलाला गुणविकार नाही। जसं पिंड तसं ब्रह्मांड हा विचार उघड दिसतो। जड आणि चंचळ गेलं तर परब्रह्मच आहे। महाभूतांचा दणकट बाह्य आकार केला, आत्मा घालून पुतळा झाला, अशा प्रकारे सृष्टीचा गलबला चालला। आत्मा म्हणजे मायाविकार करतो आणि ब्रह्मावर आळ घालते। प्रत्ययाने सर्व काही समजतं तोच भला। ब्रह्म व्यापक अखंड आहे, इतरांची व्यापकता खंडित सापेक्ष मर्यादित आहे। शोधून पाहिलं तर जड काहीच सापडत नाही, गगन खंडित करता येत नाही, गगनाचं काय नष्ट होईल। महाप्रलय झाला, सृष्टीचा संहार झाला तरी काही नष्ट होणार नाही। जे संहारामध्ये सापडलं ते सहजपणे नाशवंत झालं। शहाण्यांनी विवेक प्रलयाची योगाने शाश्वत काय हे ठरवलं पाहिजे। हे कळलं नाही तर कोणं वाटतं, सगळं उघड दिसतं। म्हणून एकांतात बसून विचार पाहावा। प्रत्यय असलेले संत मिळाले आणि एकांतासारखा एकांत मिळाला की मग सावध चित्ताने नाना चर्चा केली पाहिजे। पाहिल्याशिवाय कळत नाही, कळता कळता संदेह नाहीसा होतो। विवेक पाहिला तर माया कुठेच नाही। गगनामध्ये आवाळ आलं, नंतर सगळं उडून गेलं, त्याप्रमाणे अंतरात्म्याशी झालेल्या तादात्म्यामुळे दृश्य सत्य वाटतं, परंतु निश्चल साक्षात्कारामुळे ते मिथ्या ठरतं। आपल्यापासून ते परब्रह्मापर्यंत विचार करून विवरण केलं तर एक निश्चय होतो आणि मग तो कधीही चळत नाही। वरवरचं जे निश्चय असतात, अंदाजपंचे केलेले असतात, त्यांनी काहीही साध्य होत नाही। ज्या पुरुषांना प्रचिती असते ते या गोष्टी मानत नाहीत, अनुमानाचं उगाच बोलतात। अनुमानाचं काही कामाचं नाही तिथे, अशा प्रकारच्या विचारांचं काम नाही। अंदाजपंचे विचार म्हणजे अविचार। कित्येक काहीतरी एकच धरून बसतात, मात्र निर्विकार स्वरूप सर्वत्र आहे। परंतु विकारी जाणीवेत अनेकत्व असल्याने व्यवहारामध्ये सर्व सारखंच मानणं अयोग्य होय। असा भ्रष्टाचार करू नये। अथवा देह दृश्य अंतरात्मा हे सगळं प्रत्यक्ष ब्रह्म मानणं अयोग्य होय। यामुळे साधन भ्रष्ट होण्याची भीती असते। कृत्रिम सगळं सोडावं, शुद्ध तेवढं घ्यावं। जाणीवपूर्वक सार आणि असार यातून निवड करावी। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिरूपण नाम स

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोते हो नमस्कार. एको विष्णुर महद्भूतम पृथक भूतान्यनेकशः त्रीन लोकान व्याप्य भूतात्मा भुंक्ते विश्व भुगव्ययः. श्रोते हो, सर्व विश्वाचा भोग घेणारा आणि अविनाशी असा तो विष्णू एकच असून सुद्धा अनेक रूपांनी विभक्त होऊन निरनिराळ्या भूतमात्रांच्या अनेक रूपांना धारण करून या तिन्ही लोकात व्याप्त होऊन सर्व भोग भोगत असतो. एकूण काय तर हे सगळं चराचर विश्वच विष्णुमय आहे. म्हणूनच विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम, अमंगळ असं संत तुकाराम महाराजांनी आवर्जून सांगितलं आहे. भगवंताचं हे अद्वैत संत मीराबाईंच्या रोमारोमात भिनलं होतं. ह्याच आशयाचं कवी योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत अनिल मोहिले यांच्या संगीत नियोजनामध्ये कुंदा बोकील यांनी गायलेलं आहे. ऐकूया. अभिमानाने मीरा वदते हरिशरणाशी माझे नाते.

ఆచార ప్రథమం పరికల్పతే ఆచార ప్రభవో ధర్మో ధర్మస్య ప్రభురచ్యుత. सर्वशास्त्रात आचरण प्रमुख मानलं जातं. धर्माची उत्पत्ती आचरणामधूनच होते. भगवान अच्युत हे सर्व धर्मांचे स्वामी आहेत. श्रोते हो, धर्माची उत्पत्ती सदाचरणामधून होते. तेव्हा आपल्या समोरचा डेरेदार वृक्ष हेच श्री विठ्ठल रूप आहे. आपला देह हाच देहू आहे आणि आपलं मन हेच इंद्रायणी जलामध्ये भिजलेले अभंग आहेत. हा सद्भाव आपल्या मनी नित्य असावा, अशाच आशयाचं हे भक्तिगीत आहे कवी सोपानदेव चौधरी यांचं. स्वर आणि स्वरसाज वसंत आजगावकर यांचं आहे. आली कुठून अशी कानी टाळ मृदंगाची धून, नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमातून. आली कुठून अशी कानी टाळ मृदंगाची धून.

శ్రవణం కీర్తనం విష్ణోః స్మరణం పాదసేవనం అర్చనం వందనం దాస్యం సఖ్యం ఆత్మనివేదనం. अशी नवविधा भक्ती भक्त प्रल्हादानं भागवतामध्ये सांगितलेली आहे. श्रीहरी नाम ऐकणं, नामसंकीर्तन करणं, श्रीहरिस्मरण नित्य असणं, तीर्थप्रसाद सेवन करणं, यामध्येच आधीचं निर्माल्य आणि तुळशी यांचा गंध घेणं हेही आलंच. याशिवाय नित्य पूजा अर्चा करणं, नित्य वंदन करणं, हरिचा दास होणं म्हणजेच रामदास होणं, श्रीहरीशी सख्य म्हणजे मैत्रभाव ठेवणं आणि स्वतःच सुख दुःख त्या श्रीहरीला प्रेमानं सांगणं म्हणजेच आत्मनिवेदन करणं. अशी ही नवविधा भक्ती भक्त प्रल्हादांनी भागवतामध्ये सांगितलेली आहे. तेव्हा श्रोते हो, चला तर आता ऐकूया याच आशयाचा संत तुकोबारायांचा अभंग उषाताईंच्या स्वरामध्ये. संगीतकार अण्णा जोशी. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक.

0: बरेद्र श्रोतेहो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय? अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली खरं की काय, पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना? अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
2: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज गुरुवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 प्रसारित होईल कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री, सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 प्रसारित होईल कार्यक्रम हिंदोळा, सादर करत्या हेमांगी देशपांडे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती श्रद्धा कराळे. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम चिरंतन गाणी, सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. रसिक हो, दर गुरुवारी 11:00 ते 5:00 या वेळेत आपण आपकी फरमाइश या कार्यक्रमासाठी आपल्या आवडीचं गाणं देण्याकरता आमच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर फोन करू शकता. 12:00 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 12:30 आपण ऐकू शकणार आहात दुग्धामृत या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम स्वर संजीवनी, सादर करते सुहास जोशी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम चला जाऊया, सादर करत्या मोहना कारखानीस. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात स्वर संध्या या कार्यक्रमाचा, सादर करत्या राधिका जोशी. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 10 सप्टेंबर, आजच्या दिवशी 1966 रोजी भारतीय संसदेने पंजाब पुनर्रचना कायदा संमत केला, ज्यामुळे पंजाब आणि हरियाणा ही दोन नवीन राज्ये तसेच चंदीगड केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आला. 1846 रोजी एलियास हावे यांना अमेरिकेत स्विंग मशीनचे पेटंट मिळाले होते. आजच्याच दिवशी 1872 रोजी महान क्रिकेटपटू आणि रणजी ट्रॉफी ज्यांच्या नावावर सुरू झाली, जाम साहेब महाराज के एस रणजित सिंगजी यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1892 रोजी नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आर्थर कॉम्प्टन यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1948 रोजी प्रसिद्ध मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे इनामदार यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते।
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: कृषि संदेश।
3: नमस्कार शेतकरी बंधन। शेतकरी बंधनो, विदर्भ किंवा नागपूरचं नाव काय गेलं की संत्र्याचं पीक आपोआप घ्यायसमोर येतं। या संत्र्याच्या संदर्भामध्ये जुन्या झाडाचं पुनरुज्जीवन आणि सलाटलेल्या झाडाचं पुनरुज्जीवन या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत। संत्र्याच्या जुन्या झाडाचं म्हणजे साधारणतः 15 वर्षापेक्षा जास्त जर संत्र्याच्या झाडाचं आयुष्य झालं तर शास्त्रीय उपाययोजना करून पुनर्जीवन करता येतं व अशा झाडाचं आयुष्य वाढून त्यापासून चांगल्या प्रतीचं उत्पादन मिळू शकतं। त्याकरता काही उपाययोजना आपल्याला अंमलात आणणं गरजेचं असतं। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होण्यापूर्वी झाडावरील सर्व वाळलेल्या व रोगट फांद्या काढून टाकाव्यात। मध्यम व मोठ्या वाळलेल्या फांद्या आरीनं कापून काढाव्यात। हिरव्या फांद्यासुद्धा शेंड्यापासून 25 सेंटीमीटर लांबीच्या छाटाव्यात। ही छाटणी केल्यानंतर झाडांवर कीटक व बुरशीनाशकाची आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी। झाडाच्या बुंध्याला व छाटलेल्या जागी बोर्डो मलम लावावा। छाटणीनंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत आणि 7.5 किलो निंबूची ढेप झाडाच्या परिघात मातीत मिसळून द्यावी। ऑक्टोबर महिन्यात या झाडांना प्रत्येकी 500 ग्रॅम नत्र अधिक 500 ग्रॅम स्फुरद प्रति झाड या प्रमाणात द्यावा। ही छा आपण पुनर्जीवन केल्यानंतर पुढच्या वर्षीपासून शिफारसीनुसार खताच्या मात्रा द्याव्यात व शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कीटक व बुरशीनाशकाची फवारणी करावी। संत्रा झाडाची छाटणी एकदाच करावी, दरवर्षी करू नये। आणि सगळ्यात महत्त्वाची जी बाब आहे की बघ, जुन्या झाडाचं पुनर्जीवन केलं पाहिजे। 15 वर्षाच्या वर ज्या झाडाचं आयुष्य आहे त्याच झाडाची छाटणी करावी, नवीन झाडाची छाटणी अजिबात करू नये। संत्र्याच्या सलाटलेल्या झाडाचं सुद्धा चांगल्या प्रकारे पुनर्जीवन करता येतं। त्याच्यामध्ये वाळत असलेल्या संत्रा झाडाच्या हिरव्या फांद्या 30 ते 45 सेंटीमीटर शेंड्या करून काढून टाकाव्या। वाळलेल्या फांद्याचा हिरवा भाग 2 ते 3 सेंटीमीटर घेऊन छाटावा। छाटणी केल्यानंतर लगेच 1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम कार्बन डायझिम या प्रमाणात बुरशीनाशक टाकून त्याची फवारणी करावी। संत्रा झाडाचा संपूर्ण वाफा खोदून मुळ्या उघड्या कराव्यात आणि सडलेल्या मुळ्या काढून टाकाव्यात आणि वाफा 5 ते 7 दिवसांनी उघडा ठेवावा। 1 लिटर पाण्यात 2 ग्रॅम मेटलेक्झिल टाकून त्याचे 20 लिटर द्रावण वाफ्यात शिंपडावे। प्रति झाडास 50 किलो शेणखत अधिक 7.5 किलो निंबू ढेप अधिक 1 किलो अमोनियम सल्फेट अधिक 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट अधिक 0.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश

0: याचं मिश्रण टाकावं व खोदलेला वाफा मातीनं झाकून टाकावा. यानंतर 15 दिवसांनी 0.6% तीव्रतेचं बोडो मिश्रण घेऊन त्याची फवारणी करावी. झाडाच्या बुंध्याला 1 मीटर उंचीपर्यंत बोडो मलम लावावा आणि साल खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनाकरता अळीने खाल्लेला भाग तरटाने साफ करून छिद्रात तळ टाकून छिद्र मोकळं करावं व त्या छिद्रात पिचकारीच्या सहाय्यानं मोनोक्रोटोफॉसचं द्रावण 14 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन सोडावं व छिद्र ओल्या मातीने बंद करावं. शेतकरी बंधूंनो, या काही बाबी आहेत पायाभूत. याशिवाय विस्तृत माहिती जर पाहिजे असेल या संदर्भात उद्यान विद्या शाखेशी संपर्क करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: श्रोते हो आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपल्या या भागामध्ये आपण खरीप पिकांवरील प्रमुख किडींचे नियंत्रण याविषयी माहिती जाणून घेऊया. खरीपातील भात या पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25 EC 120 मिलीलिटर 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे. ज्वारीच्या कणसातील अळीच्या नियंत्रणासाठी कारबारील 10% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावी. सोयाबीनच्या स्पोडोप्टेरा या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरिफॉस 20% 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. भुईमूग वरील पाने खाणारी किंवा पाने गुंडाळणारी जी अळी आहे हिच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस 25 EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून भुईमूग पिकावर फवारावे. तुरीच्या फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत येणाऱ्या घाटे अळी, पिसारी पतंग किंवा सेंगमासी यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तूर पिकास फुलकळी लागताच 5% निंबोळी अर्कांची फवारणी करावी. दुसरी फवारणी त्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर हेलिओकील या जैविक कीटकनाशकाची 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी.
2: मंडळी आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय.

0: आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासे.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया इंदिवर यांचं गीत. हे गीत आहे ललकार या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि पौर्णिमा यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूया वर्मा मलिक यांचं गीत जाने दुश्मन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया असद भूपाली यांचं गीत दाता या चित्रपटामधलं, महेंद्र कपूर, साधना सरगम आणि मनहर उदास यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलंय कल्याणजी आनंदजी यांनी.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: ऐकूया बेरहम या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: त्याचा घनपरसवा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: सीआयडी या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. गीतकार जान निसार अख्तर आणि संगीतकार ओ पी नय्यर.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत दिल जला या चित्रपटामधलं। ही गीतरचना आहे कवी प्रदीप यांची, ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात। आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरे यांनी।

0: ऐकूया छोबंतर या चित्रपटामधलं गीत मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या आवाजात. गीतकार जान निसार अख्तर आणि संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.
1: मुस्कुराना एक जरा सैंपल आप थोड़ा सा.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांची गीतरचना आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात. सरगम चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं हमसे है जमाना या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, दो दिलों की दास्तान. या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं. अंजान ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं झुटा कही का या चित्रपटामधलं गीत गुलशन बावरा यांचं गीत गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

कार्यक्रमात हेगीत ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. ज्वाला चित्रपटामधलं हे गीत आहे. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं बिदाई या चित्रपटामधलं हे भक्तिगीत. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत चंबल की राणी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे नौशाद यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आपल्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास

भूपेंद्र सिंग यांच्या आवाजात बाजार या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. ही गीतरचना आहे बशर नवाझ यांची, संगीतकार खय्याम.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शब्दरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अनोखा रिश्ता या चित्रपटामधलं.

0: देशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये गुलजार यांची गीतरचना बंदिनी या चित्रपटामधली.

0: बंदिनी या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देव बर्मनी.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत संगीतकार यशवंत देव यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि हे गीत ऐकूयात कामापुरता मामा या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत आहे पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटामधलं

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 10 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. रशियाचा आर्किटेक तेल प्रकल्प सुरू, वार्षिक 3 कोटी टन पुरवठ्याने खाडीला पर्याय शक्य. अमेरिका आणि युरोपीय देशांच्या निर्बंधानंतरही रशियाने आर्टिक क्षेत्रात आपला महाकाय वोस्तोक ऑइल प्रकल्प सुरू केला आहे. 2027च्या दुसऱ्या 6 महिन्यापर्यंत वर्षाला 3 कोटी टन कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे भारतासह आशियाई देशांना आखाती देशांशिवाय तेल खरेदीचा एक मोठा सक्षम पर्याय मिळू शकतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कच्च्या तेलाची पहिली खेप भरण्याच्या कामाचा शुभारंभ केला. रशियन कंपनी रोसनेफ्टचा हा प्रकल्प उत्तर सायबेरियातील तौमीर भागात आहे. यामध्ये वानकोर आणि पायाखासह अनेक तेल क्षेत्रांचा समावेश आहे. या प्रकल्पातून जमिनीतून काढलेले तेल 790 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनद्वारे कारा समुद्रातील बुक्ता टर्मिनलपर्यंत पोहोचेल. तिथून टँकरमध्ये भरून ते परदेशात पाठवण्यात येणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. दिल्ली वसतिगृह प्रकरण सर्वोच्च न्यायालयात. दिल्लीतील सत्यनिकेतन येथील इमारत कोसळल्याच्या प्रकरणाशी संबंधित मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय 10 सप्टेंबर

0: व रोजी सुनावणी घेणार आहे. आवश्यकता भासल्यास दिल्ली उच्च न्यायालयात सुरू असलेले प्रकरणही सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग केले जाऊ शकते, असे न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. देशभरातील निवासी भागांमधील अनधिकृत बांधकामे, अग्निसुरक्षा आणि अन्य नियमांचे उल्लंघन करून निवासी इमारतींचा व्यावसायिक वापर या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय आधीच सुनावणी करत आहे. रविवारी सत्यनिकेतन येथे झालेल्या दुर्घटनेत 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण तातडीने हाती घेण्याची विनंती करण्यात आली आहे. उच्च न्यायालयासमोरील मुद्दे गंभीर असून ते सर्वोच्च न्यायालयातील व्यापक प्रकरणाशी संबंधित आहेत, असे न्यायमूर्ती अमानुल्लाह आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या अमायकस क्युरी अजित सिन्हा यांनी IIT प्राध्यापक आणि MCD अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करून स्थिती अहवाल दाखल केल्याचे सांगितले. आता वळूया पुढील बातमीकडे. नाशिकचा सप्तशृंगी रस्ता 10 सप्टेंबर पासून बंद. गड नांदुरी रस्ता काँक्रिटीकरणाचे काम 17 दिवस. 3.5 शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील घाट रस्त्याचे सुरू असलेले काँक्रिटीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे आणि आगामी कुंभमेळा 2027 तयारीच्या दृष्टीने भाविकांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर कशिरा संखे यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 26 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सप्तशृंगी गड ते नांदुरी हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रत्यक्ष घाट मार्गात काम करत असताना वाहतूक सुरू ठेवल्यास काम पूर्ण क्षमतेने करणे शक्य ठरत नाही. विशेष म्हणजे या मार्गावर कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. निर्विघ्न गणेशोत्सवासाठी सज्जता. मनपा अधिकाऱ्यांना दररोज क्षेत्रभेटीचे आदेश. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि सुरक्षेची यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी आयुक्त मनीषा खत्री यांनी गणेशोत्सवाशी संबंधित 12 विभागांना कडक उपाय दिले आहेत. गणेश मंडळाच्या मंडप परवानग्यांसाठी 1 खिडकी योजना प्रभावीपणे राबवण्यासह मिरवणूक आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त खत्री यांनी मंगळवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेत सूचना दिल्या. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी महापालिकेने विभागनिहाय तयारी सुरू केली आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठा तसेच गणेश विसर्जन आणि मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. रस्त्यांसह दुभाजक आणि वाहतूक बेटांची स्वच्छता करण्यावरही भर दिला आहे. गणेशोत्सवात मिरवणुका आणि नागरिकांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुख्य रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. विनापरवाना होर्डिंग, जाहिरात फलक, झेंडे, पताका हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बाजारपेठांमध्ये दिवसभरातून 2 वेळा स्वच्छता केली जाणार आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. स्वप्न तुमचं, साथ विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत.
3: दिवस आज चांगला भांगला ग भांगला, रंगूबाई गंगूबाई हात जरा तालू द्या, हात जरा तालू द्या, बिल्वराशी बांग

घरात गवत नाही न खपत तसत गवत राणा मंदी घरून मुठीत मुळात छाटीत फेकत आयटीत उन्हा मंदी

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत, देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
2: द्या. जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: अर अर गंगा राम तुझा भाग्य लकाय तरी सांग।
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समजत नाही।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंतपावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: आजच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार सिके श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 50। रसिक श्रोते हो, रेडिओ विश्वास आणि आपण सर्व रसिक श्रोते यांच्यामुळेच केवळ चिरंतन गाणी या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सवी भाग आज रसिकांना सादर करण्याचा योग येतो आहे। असेच आपले आशीर्वाद मला आणि चिरंतन गाणी या कार्यक्रमाला मिळत राहो अशी प्रार्थना करून आजच्या भागाला सुरुवात करूया। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात ऐकूया संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत।

रसिक हो, लावणी हा शब्द लावण्य या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ सुंदर असा होतो. लावणी म्हणजे न सुकणारा मोगऱ्याचा गजरा. नृत्य, संगीत आणि अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे लावणी. लावणीमध्ये शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावासह भक्ती, शांत, वीर, करुण, वत्सल, हास्य, बिभत्स असे विविध रस देखील लावणीत दिसतात. सर्वसाधारणपणे ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही तालवाद्ये लावणी गायनात वापरली जातात. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी, फडाची लावणी असे ढोबळमानाने लावणीचे प्रकार सांगता येतील. बैठकीची लावणी गायिका नर्तकी बैठकीमध्ये सादर करतात. नृत्य, गायन आणि दिलखेचक अदा हे या बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य. या लावणीला तबला, पेटी, तंबुरी इत्यादी वाद्यांची साथ असते. फडाची लावणी हा सर्वज्ञात प्रकार आहे. वाद्यांसह उत्कृष्ट नृत्यांगना, त्यांची अदा या सोबतीला झिलकरी, नाचा, सोंगाड्या इत्यादी कलावंतांची साथ हे या लावणीचं वैशिष्ट्य सांगता येईल. मंडळी, आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी ऐकूया, जी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी, गायली आहे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी आणि लिहिली आहे विष्णू चिखलीकर यांनी. ही लावणी म्हणजे शृंगार आणि महाराष्ट्राच्या लावणी परंपरेतील ठसकेबाज नारीत्वाचं सजीव चित्रण. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात ही लावणी अधिकच रंगतदार झाली आहे. लावणीची भाषा ग्रामीण पण ठसक्याची आहे. लावणीतले शब्द विशेष मराठमोळ्या लावणी शैलीचं प्रतिनिधित्व करतात. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातला जोर, खटके आणि ठसका ही लावणी विशेष बनवतो. त्यांचा या लावणीमधील शब्दांचा केलेला खुमासदार उच्चार, त्यांची तालावरची पकड आणि अंतऱ्याच्या शेवटचा त्यांचा तो लांबवलेला स्वर हे सगळं केवळ अप्रतिम आहे. ऐकूया मित्रांनो.

यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांनीच गायलेली आणि त्यांचे पती एस चव्हाण म्हणजेच श्यामराव चव्हाण यांनी स्वरबद्ध केलेली शाहीर सगन भाऊ यांनी लिहिलेली एक सुंदर लावणी. सुलोचना चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलोचना कदम. त्यांचा जन्म 17 मार्च 1933 रोजीचा. त्यांच्या घरचाच एक मेळा होता श्रीकृष्ण बालमेळा या नावाचा. याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 9 वर्षांचं. मेळ्याच्या सोबतीतच त्यांनी हिंदी गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका देखील केल्या. त्यांचं माहेरचं नाव होतं सुलोचना महादेव कदम. त्यावेळी त्या सुलोचना कदम किंवा के सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची ही त्यांची पहिली लावणी. ती प्रचंड लोकप्रिय झाली. लावणी गायनातील त्यांच्या कौशल्यामुळे आचार्य प्र के आत्रे यांनी सुलोचनाताई यांना लावणी सम्राज्ञी हा किताब दिला. चपखल आणि फटकेबाद शब्दांना आपल्या आवाजाच्या आणि सुरांच्या माध्यमातून ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाण अतिशय उत्तम करत. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी विशेषतः लावण्यांनी जनसामान्यांच्या हृदयात मानाचे स्थान त्यांनी मिळवलं आहे. माझं गाणं माझं जगणं या नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. गायनातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने 2022 साली पुरस्कारित केलं. यापुढील लावणीचे संगीतकार सुलोचनाताई यांचे यजमान श्यामराव चव्हाण हे दिग्दर्शक होते, संगीतकार देखील होते. त्यांनी एस चव्हाण या नावाने संगीत दिलं. त्यांनी 1955 सालचा कलगी तुरा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या लावणीचे कवी शाहीर सगन भाऊ पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे ते नावलौकिकास पात्र ठरले. सगन भाऊ यांच्या लावणीतल्या शृंगारात नाजूकपणा आणि संयम अधिक होता. सुलोचना चव्हाण यांचं अप्रतिम गायन असलेली ही लावणी एक शृंगारिक आणि विरहयुक्त भावनांनी भरलेली कविता आहे. ही लावणी ऐकताना स्त्रीच्या मनातल्या भावना, तिचं एकटेपण आणि प्रियकराच्या प्रतीक्षेतून निर्माण झालेली तिची अस्वस्थता यांचं अत्यंत अचूक चित्रण समोर येतं. तिच्या मनातील प्रेमाची ओढ, रात्र रात्र वाट पाहण्याची तगमग आणि एकाकीपण हे सगळं सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातून सुरेलपणे व्यक्त होतं या लावणीत. ही लावणी केवळ एक गीत नसून ती स्त्रीच्या मनाची आणि स्वप्नांची आणि अपेक्षांची अभिव्यक्ती आहे. श्यामराव चव्हाण यांच्या चालीमुळे आणि सुलोचना चव्हाण यांच्या सादरीकरणामुळे ही लावणी अजूनच प्रभावी ठरते. माथ्यावरचा चंद्र ढळला आहे, साख्याची येण्याची वेळ टळून गेली आहे, पण अजूनही ती त्याची वाट पाहते आहे. तो येईल असा दिलासा आहे, पण वेळ उलटून गेला असूनही तो अजूनही आलेला नाही. त्यामुळे तिच्या मनाची निराशा, काळजी, राग आणि त्यात थोडीशी अधीरता मिसळून एक तणावपूर्ण भावना तयार होऊन ती विचारते आहे, कुठवर पाहू वाट सख्याची. लावणी खुलते सजते ती ढोलकीच्या हलगीच्या साथीने, पण तबल्यावर देखील लावणी अत्यंत सुंदररित्या सजवता येते हे या लावणीने सिद्ध होते. ऐकूया श्रोते हो.

रसिक हो, ही आहे लोकप्रिय गायिका रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी गायलेली एक सुमधुर लावणी। या लावणीचे शब्द, चाल आणि सादरीकरण यामध्ये स्त्रीच्या अंतरंगातील भावना, अपेक्षा आणि एका नवविवाहित किंवा लग्नाळू मुलीची भावना व्यक्त होते। तिला पतीच्या घरी संसार थाटण्यासाठी नांदायला जायचं आहे। लावणीमध्ये नांदायला हा शब्द एका स्त्रीच्या स्वप्नांच्या, अपेक्षांच्या आणि प्रेमाच्या दिशेने वाटचालीचे प्रतीक ठरतो। तिची सौंदर्याची सजावट, तिचे स्वप्नील भावविश्व आणि तिच्या मनात उमलणारी प्रेमभावना हे सगळं शृंगारिकतेच्या माध्यमातून व्यक्त झाले आहे या लावणीत। या लावणीच्या गीतकार वर्षा माचवे यांनी स्त्रीच्या अंतरंगातील भावना आणि नवोढेच्या मनातली उत्कंठा अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केली आहे। त्याचप्रमाणे संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या चालीतील लयबद्धता आणि गायिका रोशन सातारकर यांच्या आवाजातील कोवळेपणा, नखरेलपणा आणि भावनांची अभिव्यक्ती या लावणीला अधिक प्रभावी बनवते। ऐकूया मंडळी।

मित्रांनो, आता ऐकूया स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, हे अप्रतिम भावगीत लिहिणारे कवी मधुसूदन पांडुरंग भावे म्हणजेच कवी म पाम भावे यांनी लिहिलेली एक फरमास लावणी. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी. ही विनंती आहे एका प्रेमिकेची जी आपल्या सख्याला ओढीनं बोलावत आहे. यात लाजरेपणा आहे, संकोच आहे, पण प्रेमाची तीव्र ओढ देखील आहे. आपल्या रायाकडे, आपल्या दाजीकडे नाना हट्ट करणारी सुंदरी आपल्याला अनेक लावण्यांमध्ये आढळते. कधी तिला कोल्हापुरी साज हवा असतो, तर कधी पदरावरती जरतारीचा नाचरा मोर हवा असतो, कधी काठेवाडी घोड्यावर रायाने आपल्या पुढ्यात बसवावं असं तिला वाटतं, तर कधी गावातल्या टुरिंग टॉकीजमध्ये आलेला शिणुमा बघायला रायानं तिला न्यावं असा तिचा लाडी खाट्ट असतो. पण प्रेमाचा एक न्याराच नमुना या लावणीत आपल्याला दिसतो. तिला आपल्या रायाकडून काही म्हणता काहीही नको, तिचं मागणं फक्त एकच. तिच्या दाजींनी खिनभर म्हणजे क्षणभर फक्त तिच्याजवळ बसावं, गोड बोलावं, गालातल्या गालात प्रेमानं हसावं, बस एवढंच. ती मागणी करते आहे, अर्जव करते आहे, पण तिने तिच्या भावनांवर संयम ठेवला आहे. हा संयमच या लावणीला गोड आणि उदात्त बनवतो. त्यामुळे ही लावणी फक्त शृंगारिक नसून भावनिक अभिव्यक्तीचं एक सुरेल रूप ठरते. कार्यक्रम ऐकणारे आहो तात्या, मामा, आबा, दाजी, जरा सांभाळून हं, बघा तुम्हाला काय म्हणते आहे ही न

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्या सोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपण ऐकत आहोत संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत. मंडळी, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया गीतकार कवी देवकीनंदन सारस्वत यांनी लिहिलेली, संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली, सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एका मुलखाच्या लाजऱ्या खानदेशी नारीची एक मस्त लावणी. लावणीचं मुख्य तालवाद्य म्हणजे ढोलकी. फक्त ढोलकी वापरून एखादी लावणी किती परिणामकारक आणि सुंदर करता येऊ शकते याचं ही लावणी एक उत्तम उदाहरण आहे. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या या लावणीमध्ये सुलोचनाताई यांच्या आवाजासह फक्त ढोलकी आहे. सुलोचना चव्हाण यांच्या गायकीत ठसका, आत्मविश्वास आणि भावनांची अभिव्यक्ती स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या आवाजातील जोर आणि लय लावणीला अधिक प्रभावी बनवतात. या मुलखाच्या लाजऱ्या नारीचा नखरा आहे कोल्हापूरचा, चालणं आहे सातारी, पण ही नार आहे मात्र खानदेशी. ऐकूया उत्तम ढोलकीच्या साथीने नटलेली ही सुंदर लावणी.

रसिक हो, यानंतर ऐकूया शाहीर अमर शेख यांनी लिहिलेले, गायलेले आणि संगीतबद्ध केलेले एक अतिशय सुंदर लोकप्रिय स्फूर्ती गीत, आगरी कोळी गीत. 20 ऑक्टोबर 1916 रोजी जन्मलेले शाहीर अमर शेख हे ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचं मूळ नाव. बार्शी येथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. आईच्या तोंडच्या ओव्या ऐकत ते मोठे झाले. गरिबीमुळे कधी बस चालकाबरोबर क्लिनर म्हणून तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावं लागलं. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावं लागलं होतं. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कराडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले आणि मास्टर विनायक यांच्या स्टुडिओमध्ये काम करू लागले. तिथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचं अमर शेख असं नामकरण केलं. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांची कवने ते प्रभावीपणे पेश करत असत. गोवा मुक्ती आंदोलनात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं. चीनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भरून टाकण्याचं प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होतं. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचार कार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. कवितेची अंतर्लय आणि रचना यमक प्रचूर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. ते नुसते मनस्वी कवी नव्हते तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगवली. ऐकूया रसिक हो, होशियार अशी दीर्घ आरोळी देऊन समुद्रावर दर्याला मच्छीमारीसाठी गेलेल्या आपल्या कोळी बांधवांना वादळी वारा सुटल्याची आणि आपली नाव जोमानं वल्लवीत लवकरात लवकर किनारा सुरक्षितपणे गाठण्याची सूचना आणि स्फूर्ती देणारं शाहीर अमर शेख यांचं हे भन्नाट आगरी कोळी गीत.

श्रोते हो, उन्हाळा आला की सर्वजण फळांचा राजा आंब्याची वाट पाहत असतात. कधी आंब्याचे आगमन होणार आणि कधी एकदा आंबा खायला मिळतो असं सर्वांनाच होतं. आंबा हे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाधिक लोकांच्या पसंतीचं फळ आहे. आंबा हे एक गोड फळ कुठे ना कुठे प्रेम, ओढ आणि शृंगाराचा संकेत देतो. आंब्याचं पिकणं म्हणजे प्रेमाचं वाढणं असं प्रतिकात्मकतेनं समजलं जातं. चला तर मंडळी, आजच्या सुवर्णमहोत्सवी भागाच्या समारोपाला पाडाला पिकलेल्या या अस्सल आंब्याचा रसास्वाद घेऊया या अतिशय लोकप्रिय लावणीतून. रसिकांच्या सर्वाधिक पसंतीची ही लावणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहे तुकाराम शिंदे यांनी आणि गायली आहे सुलोचना चव्हाण यांनी. या लावणीच्या माध्यमातून नायिका तिची प्रेमाची गोडी आणि थोडी लाजरी असलेली तिची ओढ दाखवते आहे. ही आहे एक अत्यंत साधी सोपी भाषा असलेली 1972 सालची गोड आणि लाघवी लावणी. गायकी, लावणीतले शब्द आणि चालीमधले ताजेपण या लावणीला एक अनोखा स्वाद मिळवून देतात. ऐकूया रसिक.

मंडळी, कार्यक्रमाच्या आजच्या सुवर्ण महोत्सवी भागातून आपण संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्यांचा आणि कोळी गीताचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी. या चित्रपटामधलं या गीताला संगीताने सजवलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखी तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: रसिक हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं सगळं तुमचा आवाज मंडळी नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुँचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनबाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात। सादर करते आहेत DL रामटेके। तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा।
3: परसातील घरगुती कुक्कुटपालनासाठी अत्यंत उपयुक्त गिराज कोंबडी पालन। शेतकरी बंधूंनो, स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडी पालन हा एक उत्कृष्ट असा रोजगार आहे। ग्रामीण भागातील शेतकरी पूर्वीपासूनच कोंबड्या पालन करीत आहेत। या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून पुढे येत आहे। हा व्यवसाय व्यापारी दृष्टीने चालण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र करडा यांनी मागील 4 ते 5 वर्षापासून अधिक मांस उत्पादनासाठी सशक्त गिराज कोंबडीचे पिल्ले ग्रामीण युवकांना माफक दरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहेत। शास्त्रशुद्ध पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी करडापुरी क्षेत्रावर गिराज कोंबडी पालनाचे प्रात्यक्षिक तसेच ग्रामीण युवक शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। गिराज कोंबडीचे वैशिष्ट्ये, गिराज कोंबडी गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळते। गिराज कोंबड्याला कुठल्याही वातावरणात सहजासहजी एकरूप होतात। या कोंबड्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते। या कोंबड्यापासून अधिक मांस तसेच भरपूर अंडे मिळतात। या कोंबडीचे मांस चविष्ट असते। या कोंबड्याच्या अंड्यातून सशक्त पिल्ले जन्माला येतात। या कोंबडीपासून जवळपास 74% मांस मिळते। या कोंबडीच्या वयात येण्याचा कालावधी 166 दिवसाचा आहे। गिराज कोंबडीचे व्यवस्थापन, कोंबडी पालन व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास बराच फायदा होऊ शकतो। यामध्ये कोंबड्यांच्या खाद्यावर व्यवस्थापनावर जास्त लक्ष केंद्रित केल्यास या व्यवसायापासून बराच आर्थिक फायदा होऊ शकतो। सुरुवातीपासून ते बाजारपेठ देण्यापर्यंत गिराज कोंबड्याची व्यवस्था चांगली घेतली तर या पक्षापासून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळू शकतो। गिराजाची एक दिवसाची पिल्ले वाहतूक करून आपल्याकडे आल्यानंतर प्रवासामुळे पिल्लांना एक प्रकारचा ताण येतो। तो कमी करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉल पावडरचे द्रावण 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात याप्रमाणे द्यावे, म्हणजे आलेला ताण कमी होतो। त्यानंतर दुसऱ्या व चौथ्या दिवसापर्यंत पाण्यातून एक प्रतिजैविक अँटीबायोटिक किंवा अँटीबायोटिक द्यावी लागते। त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, यामुळे रोगापासून संरक्षण मिळते। 5व्या व 6व्या दिवशी त्यांना बी कॉम्प्लेक्स द्यावे। 7व्या दिवशी लासोटा लस द्यावी। लसीचा ताण येत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी बी कॉम्प्लेक्स द्यावे। 15व्या दिवशी गंभोर लस द्यावी। गिराज कोंबडीचे लसीकरण याप्रमाणे उपाय केल्यास, पहिला दिवस इलेक्ट्रॉल पावडर 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यात, 2 ते 4 दिवस अँटीबायोटिक 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, 5वा व 6वा दिवस बी कॉम्प्लेक्स 20 मिली 100 पक्ष्यांना याप्रमाणे, 7व्या दिवशी लासोटा 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात, 15व्या दिवशी गंबोरो 1 थेंब डोळ्यात किंवा नाकात, 25 ते 30 दिवसाच्या यामध्ये लिव्हर टॉनिक देण्यात यावे। खाद्य, गिराज कोंबड्यांच्या खाद्याबाबत सांगायचं झाल्यास, सुरुवातीला 2 दिवस भरडलेला मका द्यावा आणि नंतरचे 4 आठवडे त्यांना स्टार्टर फीड द्यावे आणि त्यानंतरचे 4 आठवडे त्यांना फिनिशर फीड द्यावे। यामुळे कोंबडीचे 8 आठवड्यांनासुद्धा खाद्य देत राहिल्यास त्याप्रमाणे वाढ होते, म्हणजे जेवढे जास्त दिवस कोंबड्या ठेवल्या व त्यांना खाद्य पुरत राहिले त्यापासून अधिक मांस मिळेल व आर्थिक नुकसान होणार नाही। या कोंबड्यांसाठी तापमान याप्रमाणे दिल्यास आपल्याला मर्तुकीचे प्रमाण व त्याचा वाढीवर चांगला परिणाम होऊ शकतो। पहिल्या आठवड्यामध्ये 95 डिग्री फॅरनहाईट, दुसऱ्या आठवड्यामध्ये 90 डिग्री फॅरनहाईट, तिसऱ्या आठवड्यामध्ये 85 डिग्री फॅरनहाईट, चौथ्या आठवड्यामध्ये 80 डिग्री फॅरनहाईट, 5व्या आठवड्यामध्ये 75 डिग्री फॅरनहाईट, 6व्या आठवड्यामध्ये 65 डिग्री फॅरनहाईट आणि 7व्या आठवड्यामध्ये 60 डिग्री फॅरनहाईटपर्यंत असायला पाहिजे। कोंबडीचे घर बांधताना पक्ष्यांना 1 दिवसाचा पिल्ल्यापासून तर 2 महिने म्हणजे बाजारपेठे नेण्यापर्यंत 1 चौरस फूट जागा लागते। यामध्ये 100 पक्ष्यांना 10 बाय 11 चौरस फूटची खोली बांधावी लागेल. कोंबडीचे पूर्व पश्चिम घर बांधावे. जागा उंचवट्यावर असावी. पाण्याची निचरा होणारी जमीन निवडावी. कोंबडीच्या घरात सतत खेळती हवा असावी. कोंबडीचे घर मुख्य रस्त्यापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर असावे. यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही.
2: तर मंडळी, आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. एक धागा सुखाचा या चित्रपटामधलं मधुकर जोशी यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात वसुमती दांडे आणि स्नेहल भाटकर यांच्या आवाजात.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं बोलकरीण या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: तुम्ही ऐकाय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं हे गीत आता ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं शारदा यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: माडगुळकर यांचा संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, तुका झालाच हे कळस. या चित्रपटामधलं गीत संत तुकाराम यांची रचना आता आपण ऐकणार आहोत, संगीतकार स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888.
1: या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगुळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

जा उठी राहत माते पुढे पाहत जपून जा जपून

तुला तंगा तो जपून जा।

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं। ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमातलं यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत असद भूपाली यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे उषा खंदा यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत खोज या चित्रपटामधलं।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि आता कार्यक्रमातलं यानंतर गीत ऐकूयात. हतीम ताई या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे हसन कमाल यांची. गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात इन्साफ या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा, शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर।

0: सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक, प्रवेश विनामूल्य।
1: आशा भोसले यांनी गायलेलं कैफे आजमी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे दीदारे यार।

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाँ की मल्हार. मियाँ की मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाँ की मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाँ की मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाँ की मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाँ की मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत, हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: रि तन रि तदनु तन नन रि तदन रि तदनु तन नन रि तदनु तन नन रि तदन रि

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं धरम करम या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव वर्मन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे भक्तिगीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. हिंदीवर यांची शब्दरचना, संगीतकार बप्पी लहरी.

0: हे गीत आपण ऐकलं हिम्मत और मेहनत या चित्रपटामधलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत होतं बप्पी लहिरी यांचं.
1: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
2: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
3: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
2: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
3: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
2: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
3: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank,
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. रुक जाना नाही, आपल्या विचारांची बैठक ही आपली जीवनविषयक मूल्य ठरवतात, म्हणून विचारांचा गाभा हा सकारात्मक हवा. जर आपण आनंदाचं बीज मनात न सिंचन करत असलो तर दारी आनंदाचं झाड उगवणारच. आता बघा, प्राजक्त सूर्योदय होताच त्याची फुलं ओघळतात, पण म्हणून पारिजात फुलणं थांबत नाही. आजची अडचण उद्याच्या यशाचा पाया असतो.

हे एखादं काम वरकरणी खूप गुंतागुंतीचं वाटतं. मनात ते पूर्णत्वात जाईल की नाही धाकधूक वाटते. मग निराशेचं सावट पिंगा घालत येतं. अन मग अपयशापेक्षा हे कामच करणं नको असं काहीसा सूर निघून आपण त्या कामापासून पळतो. हे योग्य आहे का? आता तुम्ही

त्या नकोशा आठवणींनी मनात काहूर मासतं, तेव्हा मनोमन मंद आचेवर मनासं दूध आठवायला ठेवावं. नकोशा आठवणींचं पाणी वाफ होऊन जातं आणि उरतं ते सत्व अनसत्व. या सत्वाला पारखून बघितलं तर दिसतं अपयशानं भेदरलेली मनस्थिती. या भेदरलेपणावर मात केली तर यशाची उत्तुंग भरारी घेणं सहज शक्य होतं. मग उडी मारायला सज्ज व्हायचं, झेप घ्यायची.

भूतकाळात अनेकदा मन फिरतं, भरकटतं, शीण नसलेल्या होडीप्रमाणे विचारांचे वाळू दळतात. म्हणून जर आपल्याला प्रगतीपथावर जायचं असलं, कट्ट शीण नसलेल्या होडीप्रमाणे विचारांचे वाळू दळतात. म्हणून जर आपल्याला प्रगतीपथावर जायचं असलं तर ध्येय बाळगावं. एखाद्याची झेप बघून मनात भरारी घेण्याची इच्छा बळकट झाली तर ती जिद्द. तुम्हाला माहिती आहे, सर्वात मोठं यश हे सहजी मिळत नाही, अनेकदा निराशा पदरी आल्यावर मिळतं. कारण प्रत्येक क्षणाला आपली जिद्द वाढते. अडचणी या थांबायला सांगत नसतात तर पुढे जायचा रस्ता दाखवतात.

असं म्हणतात माणसानं कुंडीतल्या नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडाप्रमाणे असावं. कुणीतरी येईल पाणी घालेल या आशेवर राहून वाळण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषण्याचं बळ स्वतःच असावं. तर मंडळी भेटू या पुढच्या भागात. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्र रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. खोज या चित्रपटामधलं अमित कुमार आणि चंद्राणी मुखर्जी यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे अंजान यांची, संगीतकार बप्पी लहरी.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दो रास्ते या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अलका याज्ञिक, सुदेश भोसले आणि विनय मांडके यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे हम या चित्रपटामधलं. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, किशोर कुमार यांच्या आवाजात. हे गीत आहे अवतार या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: काय ग सुनीता तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय
3: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली
2: खरं की काय पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना
3: अगं अजिबातच नाही फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात
2: अरे वा मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का
3: नक्की दे कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे
2: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता
3: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात
2: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300
4: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत समीर यांचं आनंद मिलिंद यांच्या संगीताने सजलेलं दिल या चित्रपटावरला उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बहुराणी या चित्रपटामधलं गीत. अंजान यांची शब्दरचना ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्,
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते।
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी।
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देणार आहोत दक्षिण कोरिया देशातील सोल या राजधानीला. मंडळी, प्रत्येक गुरुवारी आपण इथे भेटत असतो आणि मी तुम्हाला एका नवीन देशातील नवीन शहरात घेऊन जात असते. ही भटकंती आपल्याला माहीतच असेल की फक्त जागांपुरती सीमित राहत नाही, तर तिथला इतिहास, स्थानिक लोकांची भाषा, राहणी, त्यांचे रीतिरिवाज, राजकीय परिस्थिती अशा अनेक गोष्टीविषयी आपण माहिती करून घेत असतो. सर्वात प्रथम आपण जातो त्या देशातील इतिहासाकडे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना इतिहासात एवढी गोडी नसेल, पण आपण भटकंती करताना त्या त्या देशांचा इतिहास जाणून घ्यावा असे मला जरूर वाटते. आपण यावेळीही कोरियातील इतिहास बघणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिले की कोरियाचा इतिहास 5000 वर्षापेक्षा जास्त आहे. याविषयी आपल्याला कळते ते सोल येथील नॅशनल म्युझियमला भेट दिल्यानंतर. आपण म्हणतो भारताला हजारो वर्षांचा इतिहास आहे, पण कोरियासारख्या देशालाही इतका हजारो वर्षांचा इतिहास आहे यावर आपल्याला डोळ्यांनी पाहून विश्वास ठेवावा लागतो. आता आपण थोडे कंपन्यांविषयी बोलूया. कोरियातील मोठ्या कंपन्यांचे, आता मोठ्या कंपन्या कोणत्या, तर सॅमसंग, लोटे या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स म्हणजे त्यांची उत्पादनं आपण या देशांविषयी काहीही माहीत नसताना रोज वापरत आलेलो आहोत. पण या सगळ्या कंपन्या कोरियाच्या आहेत हे आपल्यापैकी किती जणांना माहीत आहे? तर आजपासून आपण ह्या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या की आपण असे अनेक प्रकार वापरतो.

अनेक उत्पादनं वापरतो, उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, ओव्हन वगैरे. तर ते वेगवेगळ्या देशातून आलेले असतात. आपल्याला एक होमवर्क सांगते की आपण किती उत्पादनं कोरिया या देशातली वापरत आहोत हे सहज एक गंमत म्हणून आपण लिहून ठेवूया किंवा आजपासून बघूया. असो, तर आपण अशा आता आणखी गोष्टींची माहिती घेणार आहोत, ती म्हणजे चेरी ब्लॉसमची. कोरियाने स्वतःची इतकी कौतुकास्पद प्रगती अनेक भागामध्ये केलेली आहे किंवा अनेक ठिकाणी केलेली आहे हे आपण बऱ्याचदा ऐकलेले असते. जपानला भेट दिल्यावर माझ्याही मनात वाटत होते की आपण तिसऱ्यांदा जपानला जावं, पण नंतर कोरिया त्याचा शेजारी असल्यामुळे आपण कोरियालाही एकदा चेरी ब्लॉसम बघायला जावं असं माझ्या मनात आलं आणि या कारणाने आपण आता चेरी ब्लॉसम बघायला जात आहोत. आता चेरी ब्लॉसम म्हणजे काय, प्रत्येक अनेकांना माहीत असेल की जगातील अतिशय सुंदर असा फुलांचा मौसम म्हणजे चेरी ब्लॉसम हा वर्षातून एकदाच येतो. निसर्गाचे हे अनोखे सौंदर्य पाहायला मला वाटतं प्रत्येकाने जाणे अपरिहार्य आहे. म्हणून कोरियात जा आणि सोल या राजधानीला भेट देताना आपण इथला एकदा चेरी ब्लॉसम बघावा असं मला वाटतं. मंडळी, राजधानी म्हटलं की या शहराविषयी काही खास गोष्टी नक्कीच असतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सोल या शहराला राजधानीचं मान गेले कित्येक वर्ष म्हणजे 600 वर्षापेक्षा अधिक मिळालेलं आहे आणि इथे आधुनिक आणि जुन्या पारंपरिक संस्कृतीचा संगमही पाहायला मिळतो. कोरियात आपल्याला इतिहास जर बघितला तर कोरियात डच लोकांनीही काही वर्ष राज्य केले आहे, तसेच इथे चिनी राजवटींनी आणि शेवटी जपानी लोकांनी राज्य केले. त्यामुळे इथे तीन प्रकारच्या संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो जो त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. आम्ही जेव्हा इथे फिरत आहोत तेव्हा तापमान 5 डिग्री ते 15 डिग्रीपेक्षा कमी जास्त होताना दिसते. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला आहे आणि अतिशय प्रगत देश आहे. थोडक्यात सांगायचं तर हा मॉडर्न देश आहे. मुळात दक्षिण कोरिया हा देश थंड हवामान असलेला असल्यामुळे इथे प्रसिद्ध असे बार्बेक्यू, स्ट्यू, नूडल्स आणि गरम गरम राईस खायला मजा येते, एक वेगळाच आनंद मिळतो. इथे अनेक खवय्ये मला वाटतं असावेत त्यामुळेच आणि भारतातील काही रेस्टॉरंट्स किंवा काही खवय्ये इथे पोचलेले आहेत ज्यांची स्वतःची रेस्टॉरंट्स आहेत हे पाहून खूप आश्चर्य आणि अभिमान वाटतो. असो, याशिवाय अनेक बढिया रेस्टॉरंट्स आहेत जिथे खाण्याचे तर थोडे जास्ती असतात परंतु भरपूर खाण्यापिण्याची सोय असते. तुलनेने सिंगापूरमध्ये हे असंच आढळतं, परंतु हेच खाणे जरा जास्ती महाग असते. सोल येथील रेस्टॉरंट्स पण स्वच्छ असतात, मॉडर्न असतात आणि खूप गर्दी असलेली असतात. कदाचित आम्ही गेल्याचा सीझन असेल तो बऱ्याच पर्यटकांची गर्दी दिसली, विशेषतः गँगनाम, सोलुंग, इस्तेवान अशा अनेक जागा लोकांना भटकण्यासाठी आवडतात. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथली कॉस्मेटिक इंडस्ट्री ज्याची उत्पादनं आता भारतातही पोचलेली आहेत. इथे अनेक म्हणजे कोरियाला अनेक प्रकारची चेहऱ्याला आवडणारी आणि चेहऱ्याला सुंदर बनवणारी सौंदर्य प्रसाधने मिळतात. शिवाय मी अनेकांना विचारलं किंवा न विचारताही काही लोकांनी इथून मास्क किंवा क्रीम्स आणण्याबद्दल मला सांगितले, त्यामुळे दक्षिण कोरियाचे नाव या इंडस्ट्रीसाठी भयंकर खूपच प्रसिद्ध होत आहे लक्षात आले. सोल येथील नॅशनल म्युझियम जेव्हा आम्ही पाहत होते तेव्हाही त्या काळात हजारो वर्षापूर्वी अलंकार हे बायकांना आवडत होते, तिथल्या स्त्रियांना आवडत होते. विविध धातूच्या काचेच्या बनवलेल्या शेकडो माळा, कर्णफुले, कंकण, कंबरपट्टे शिवाय नटलेल्या अनेक वस्तू, स्त्रियांच्या नटनाच्या अनेक वस्तू बघून मला हे वारंवार जाणवलं की काळ बदलला, हजारो वर्ष गेली, फॅशन बदलली, पण बायकांची नटण्याची आवड मात्र
तशीच कायम राहिली आहे आणि आभूषणं अलंकार घालायची सवय ही तशीच राहणार आहे. तर ह्या नोटवरती, या संदेशावरती मी इथे थांबते, कारण या भागात आपली निरोप घ्यायची वेळ झाली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि सुमधुर

रसिक श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। रसिक हो, मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत। रसिक हो, तुम्हाला सुरमयी दुपारच्या सुंदर शुभेच्छा। रसिक हो, या कार्यक्रमात मी तुम्हाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात एका रागाची ओळख करून देत असते, अर्थातच त्यात थोडं शास्त्रीय आणि थोडं फिल्मी गायन असणार आहे। श्रोते हो, गेले 2 आठवड्यांपासून आपण पहाडी या रागाची मालिका ऐकत आहोत। उत्तरेकडच्या डोंगर दऱ्यातून गायला जाणारा हा राग आहे। या रागाचे सूर सुद्धा उंच सखल वळणाने जाणारे आहेत, थेट अंतःकरणाला भिडणारे आहेत, याचा अनुभव आपण घेतच आहोत। उपशास्त्रीय प्रकारात आपण या रागातील ठुमरी, इन्स्ट्रुमेंटल धून असे गान प्रकार ऐकले, तसंच या रागातील मराठी गीते आणि नाट्यगीतही आपण ऐकले। श्रोते हो, आज आपण या रागातील काही हलकी फुलकी हिंदी फिल्मी गीते ऐकणार आहोत। सर्वप्रथम ऐकूया या रागाचा स्वर विस्तार।

श्रोते हो, नुकतीच कृष्ण जन्माष्टमी झाली आहे, तेव्हा सर्वप्रथम कृष्णाचं एक भजन ऐकूया. चित्रपट आहे जुली, गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि उषा मंगेशकर, या गाण्याचे संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, जन्माष्टमीला कृष्ण लीलांचं स्मरण करूया. खर तर हे गाणं होळी या सणासाठी आहे, परंतु आज आपण नटखट कन्हैयाच्या लीलांचं स्मरण करायला काहीच हरकत नाही, नाही का? नवरंग या सिनेमासाठी सी रामचंद्र यांचं संगीत असलेल्या या गाण्याचे गायक कलाकार आहेत आशा भोसले आणि महेंद्र कपूर.

श्रोते हो, राग अनुराग विरह मिलन यासारख्या भावभावनांना गीतकार आणि कवी यांनी दिलेले शब्दरूप आपल्या स्वरांमधून थेट रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची ताकद आशा ज्या आवाजात आहे, नाही का? होते हो, आता ऐकूया पाकीजा या सिनेमासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं एक गाणं, ज्याचे संगीतकार आहेत गुलाम महम्मद. श्रोते हो, या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेला हिरो राजकुमार आणि हिरोईन मीना कुमारी दोघेही आले नव्हते. पडद्यावर या गाण्याच्या वेळेला आपल्याला प्रत्यक्ष मीना कुमारी आणि राजकुमार एकदाही दिसत नाहीत. या गाण्यात आपल्याला पडद्यावर निसर्गातील आविष्कार, जसं खळखळणारं पाणी, चांदण्या, नाव, नावेचे शीड असे वेगवेगळे आविष्कार दिसतात, परंतु मीना कुमारी आणि राजकुमार मात्र या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळेला उपस्थित नव्हते. तरीही दिग्दर्शकाने शो मस्ट गो ऑन या विचारामुळे या गाण्याचं चित्रीकरण करूनच घेतलं. शो मस्ट गो ऑन अशा विचाराच्या या दिग्दर्शकाला आपण सलामच केला पाहिजे, नाही का?

श्रोते हो, पाकीजा याच सिनेमातील अजून एक गाणं पहाडी या रागात आहे. लता मंगेशकरने गायलेल्या या गाण्याला संगीत दिलं आहे गुलाम मोहम्मद यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8. मी आहे राधिका जोशी. आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वरसंध्या. आज आपण पहाडी या रागावर आधारित काही फिल्मी गीते ऐकत आहोत. श्रोते हो, आता ऐकूया एक अतिशय लोकप्रिय गाणं. चित्रपट आहे 14वी का चांद. संगीतकार आहेत रवी आणि गायक कलाकार अर्थातच मोहम्मद रफी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया किस्मत या सिनेमासाठी आशा भोसले आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं एक गाणं, राग अर्थातच पहाडी. संगीतकार आहेत ओपी नय्यर.

0: श्रोते हो, पहाडी या रागावर आधारित असंख्य गाणी आहेत. वेळेअभावी आज मी तुम्हाला काही निवडक हिंदी फिल्मी गीते ऐकवली आहेत. पुढील गुरुवारी सुद्धा पहाडी रागातीलच हिंदी फिल्मी गीते मी आपणाला ऐकवणार आहे. आता वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया पुढील गुरुवारी दुपारी 4 वाजता कार्यक्रम स्वरसंध्या ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.
1: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
1: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
1: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512.
3: उदित नारायण यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची शब्दरचना आता ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे शिवहरी यांचं आणि हे गीत आहे डर या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: हमसे है जमाना या चित्रपटामधलं राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत राजेंद्र कृष्ण यांचं गीत अंगारे या चित्रपटामधलं. हे गीत आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.
2: किसी की मुस्कुराहट के सितारे चुन लिए हमने, जो देखे उनकी आंखों में.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे बहार आने तक या चित्रपटामधलं. इंदिवर यांची ही गीतरचना, संगीतकार राजेश रोशन.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया, कटी पतंग या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम
2: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: घबराहट में फिर अपना अपना हाथ उसने खींचा, मैंने खींचा, आ हा हा। हम थे वो थी और हमार रंगीन, समझ गए ना, जाते थे जापान पहुंच गए चीन, समझ गए ना, याने याने याने प्यार हो गया।
1: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना। रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर। सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888। स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। सायंकाळचे 7 वाजले आहेत, रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती। 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी। रात्री 8 आम्ही प्रसारित करणार आहोत ओठावरली गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते विकास भावे। रात्री 9 आपण ऐकू शकणार आहात गुंजन मनातले ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या ज्योती चौधरी। रात्री 10 आपण ऐकू शकणार आहात हिंदोळा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्त्या हेमांगी देशपांडे। रात्री 10:30 आपण ऐकू शकणार आहात स्वर संजीवनी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते सुहास जोशी। रात्री 11 आपण ऐकू शकणार आहात चिरंतन गाणी ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी। सकाळी 4 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत। 6:05 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार ह्या कार्यक्रमाचा, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख। सकाळी 6:10 भक्ती संगीत। 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे। 6:35 प्रसारित होईल कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित। तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागतात.

श्रोते हो, या श्लोकातून आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न समर्थ करतात बर का। श्रोते हो, या श्लोकाचा अर्थ सांगताना आदरणीय चिंचोलकर बुवा म्हणतात की आपले मन हे संकल्प आणि विकल्पात्मक असते। कोणत्याही कृतीचा उगम हा आपल्या मनातील संकल्प विकल्पातून होत असतो। कधी चांगला विचार चांगला संकल्प होतो तर कधी कुविचार आणि विकल्प होतो। अशा प्रकारे चांगल्या वाईट विचारांचे द्वंद्व मनात सुरूच असते। पण श्रोते हो, बुद्धी मात्र निश्चयात्मक असते। बुद्धी निर्णय घेते। निर्णय योग्य घेतला तर ती सद्बुद्धी असते आणि निर्णय चुकीचा झाला तर ती मात्र दुर्बुद्धी असते। श्रोते हो, आपण म्हणजे देहच आहोत असा देहाविषयी प्रेम असलेला बुद्धीचा निश्चय झाला तर ती देहबुद्धी असते बर का। पण आपण म्हणजे परब्रह्म स्वरूप आत्मा आहोत हा बुद्धीचा निश्चय झाला तर ती बुद्धी असते, ती आत्मबुद्धी असते। श्रुते हो, समर्थ म्हणून दासबोधात आवर्जून सांगतात, ऐक शिष्या ये

राम। श्रोतेहो, एकदा एका साधूने शिष्याला संत आणि प्रापंचिक सामान्य माणूस यातील फरक सांगताना ओले नारळ आणि पक्के नारळ याचे उदाहरण दिले. संत हे गोटा खोबऱ्यासारखे असतात बर का, ते बाहेरील देहाला चिकटलेले नसतातच, पण सर्वसामान्य लोक मात्र ओल्या नारळासारखे असतात. त्यांची बुद्धी बाहेरील देहाला घट्ट चिकटलेली असते, त्यामुळे देहाचे सुख ते माझे सुख आणि देहाचे दुःख ते माझे दुःख अशी त्यांची धारणाच असते. संत तुकाराम महाराजांना मंबाजी गोसाव्याने एकदा काटेरी झुडपाने मारले, पण आपल्याला होणाऱ्या त्रासापेक्षा त्यांना काटेरी झुडूप हातात धरल्यामुळे मंबाजीच्या हाताला जखम झाली असेल म्हणून ते त्याला औषध लावायला गेले. श्रोते हो, देहबुद्धीपेक्षा आत्मबुद्धी जेव्हा जास्त उत्कट होते तेव्हा अशी अवस्था होते. श्रोते हो, आदरणीय चिंचोलकर बुवा कुमार संभव ग्रंथात भगवान शंकरांनी पार्वती मातेला दिलेला उपदेशाचा दाखला देतात. कुमार संभव ग्रंथात भगवान शंकर म्हणतात, शरीरमाद्यम खलु धर्म साधनम, देहाला देहाच्या पलीकडे पाहून आपले आत्मस्वरूप लक्षात असू द्यावे. श्रोते हो, त्यामुळेच समर्थ म्हणतात, छोट्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करून आपली उपासना दृढ ठेवली पाहिजे. समर्थ म्हणतात, देहबुद्धीतून आत्मबुद्धी करावी. सद्गुरू प्रल्हाद महाराज नागपूर येथे डॉक्टर गोवर्धन यांच्या हॉस्पिटलमध्ये होते. अंगात 100+ अधिक ताप होता, तरी देखील ते पहाटे उठून स्नान करीत आणि त्याही आजारात ते जपानुष्ठान करीत असत, त्यात खंड त्यांनी पडू दिला नाही. श्रोते हो, म्हणून समर्थ म्हणतात, मी देह आहे हा विचार हळूहळू कमीच करावा, सज्जनांची संगत धरावी, सद्गुरूंना शरण जावे आणि मी आत्मा आहे हा निश्चय दृढ करीत जावा. जय

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अति प्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासिक

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ईवेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ईवेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: नमस्कार रसिकहो तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे प्रथमा मंडळी आज बैलपोळ्यानिमित्त श्री संपत व्यवहारे यांनी काही माहिती आणि त्यांचे विचार लेखाच्या स्वरूपात मांडले आहेत तर आता ऐकूया त्यांच्या लेखाचे अभिवाचन बैलपोळा सण मातीचा इमानदार साथीचा कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही आपल्या भारतीय कृषीप्रधान संस्कृतीतील हजारो वर्षांपासून शेतात शेतकऱ्यांसाठी राब राब राबणाऱ्या बैलाचा सण म्हणजे बैलपोळा जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचा खरा सारथी मित्र सखा सोबती इमानदार सहकारी म्हणजे त्याचा सर्जा राजा हीच शेतकऱ्यांची खरी दौलत आजच्या या सणाच्या दिवशी सर्व शेतकरी बांधव आपल्या लाडक्या बैलांना आंघोळ घालतात झूल घंटी घुंगरू फुलमाळा फुगे रंगांनी नटवून सजवून पुरणपोळीचा गोड नैवेद्य खाऊ घालून त्याच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतात आणि पुन्हा पुढील वर्षभर आपल्या बैलाच्या साथीने कष्ट करून शेतात सोनं उगवण्याची हिंमत व प्रेरणा घेऊन अभिमानानं वाटचाल करतात आसमानी व सुलतानी संकटाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्याच्या सर्जा राजाच्या अविरत परिश्रमाला विश्वाच्या या पोषणकर्त्या बळीराजाच्या कष्टाला घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या पिकाला योग्य दाम मिळो हीच या दिवशी एक आशा इडापिडा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे तर मंडळी हे होते श्री संपत व्यवहारे यांचे बैलपोळ्यानिमित्तचे विचार आता कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। मोहम्मद रफी यांनी गायलेल्या तुझे रूप सखी गुलजार असे, नको भव्य वाडा नको गाडी घोडा, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, किंवा शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देवहा आपुल्या अंतरी, अशा काही निवडक गाण्यांबरोबर ज्येष्ठ कवी उमाकांत काणेकर यांनी लिहिलेलं एक गाणं पूर्वी हमखास रेडिओवर लागत असे। ज्या गाण्याचे शब्द आहेत, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, प्रभू तू दयाळू कृपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दगडात देव शोधूनही मिळणार नाही, परमेश्वर खरं तर या जगात नाही, तो मानव निर्मित आहे। अशा प्रकारची विभिन्न मतमतांतरे असणारे लोक जसे आहेत, तसेच चराचरात परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि त्याच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत असतात, मानव हा केवळ एक निमित्त आहे असंही विधान काही जण ठामपणे करत असतात। थोडक्यात, परमेश्वराच्या अस्तित्वासंबंधी विधानं करणाऱ्यांमध्ये आस्तिक आणि नास्तिक असे दोन गट पडलेले आपण पाहतो। कवी मात्र अनन्य भावाने या ईश्वराला शरण जाऊन त्याचं गुणगान करतो आहे। दयाळू कृपावंत अशी त्याची स्तुती करून पुढे तो म्हणतो की, भगवंता तुझं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा असली तरी आता मात्र तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहावी एवढंच मागणं आज मी तुझ्याकडे मागतो आहे। तू मला दर्शन द्यावं एवढ्या योग्यतेचा मी नाही हे मला ठाऊक आहे, पण तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हा विश्वास आणि तुझ्यावर असलेली श्रद्धा आयुष्यात येणाऱ्या दुःख आणि संकटांची सामना करण्याचं नैतिक बळ मला देत राहतील। जगविण्यास देहा दिली एक रोटी, जगविण्यास देहा दिली एक रोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी, वासना कशाची नसे अन्य चित्त,

सृष्टीतील सर्वांच्या अन्नधान्याची व्यवस्था तू इतकी अचूक केली आहेस की ते लक्षात घेतल्यावर तुला नमस्कार करण्यासाठी दोन्ही हात आपोआपच जुळतात. तुझ्या चरणी नतमस्तक झालेल्या या देहाला एक तुझी भक्ती सोडली तर आता कशाचीही वासना राहिलेली नाही. तुझ्या पावलांची लाभता निवारा, तुझ्या पावलांची लाभता निवारा, निघे शीर्ण सारा, मिळे प्रेमधारा, सर्व नष्ट होती मनातील खंता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दया मागतो रे तुझी मी अनंता. मूर्तीमध्ये देव नसतो असं काही जण म्हणतात, पण आम्हा पामरांना तुझं दर्शन कसं मिळणार? दुधाची तहान ताकावर भागवली जावी म्हणून मग मानवाने युक्ती शोधून काढली. तुझ्या विविध रूपांची साम्य सांगणारी तुझी मूर्ती त्याने दगडातून निर्माण केली. शाडूच्या मातीपासून त्याने गणपतीची मूर्ती बनवून देवघरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून रोज सकाळी तो तिची सागर संगीत पूजा करू लागला. आपला रक्षण करता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे या जाणीवेने तो परमेश्वराच्या चरणांशी विनम्र झाला. भगवंताच्या नामस्मरणात दिवसाचा सारा शीण थकवा नाहीसा होऊन पुन्हा नव्याने काम करण्याची स्फूर्ती मिळून भगवंताकडून मिळणारं हे प्रेम त्याला आवश्यक वाटू लागलं. कारण एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात दंग झाल्यावर मानवाच्या मनातील सर्व शंका, चिंता आणि काळजांची जन्मट ही आपोआपच दूर होऊ लागली. भगवंताच्या नामस्मरणातून आणि भक्तीतून मिळणारा हा आनंद त्याच्यासाठी अवर्णनीय होता. ज्ञान काय ठावे मला पामराला, ज्ञान काय ठावे मला पामराला, मनी शुद्ध माझा असे भाव भोळा, तुझे नाम ओठी नको वेद गीता, दया मागतो रे तुझी मी अनंता, दया मागतो रे तुझी मी अनंता. या जगातील प्रत्येक गोष्ट जिच्या इच्छेने घडते अशा एका अदृश्य रूपातील शक्तीला आम्ही परमेश्वर मानतो. एवढं ज्ञान आम्हाला तुझ्याबद्दल आहे. जरी तू अदृश्य रूपात असलास तरी संत तुकाराम, नामदेव, कबीर या संतांना दर्शन देऊन तू पावन केलं आहेस यावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तुझी आरती गाताना, तुझं नामस्मरण करत असताना तुझ्याबद्दलचा शुद्ध भावच त्यामधून प्रकट होत असतो. एकदा हृदयात निर्माण झालेला हा शुद्ध भाव तुझ्या भक्तीतून नेहमीच प्रकट होत राहतो. देवा, मला चार वेद आणि भगवद्गीता समजली नाही तरीही चालेल, पण आयुष्यात तुझा सहवास निरंतर लाभावा आणि तुझ्या नामाचा कधीही विसर पडू देऊ नकोस. बस, आणखीन काही नको मला. मी आनंदी आहे, संतुष्ट आहे, समाधानी आहे. संगीत दिग्दर्शक श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मोहम्मद रफी अतिशय समर्थून गायलेल्या या गाण्यातून कवीच्या मनातले भाव आपल्यापर्यंत सहजपणे पोचवतात. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत वर्मा मलिक यांचं गीत एक ही रास्ता या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम पर्वत या चित्रपटामधलं मिन्नो पुरुषोत्तम यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: तर अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात गेहरी चाल या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: कार्यक्रमात आता ऐकूया SH बिहारी यांचं गीत जग्गू या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सोनी कोमी यांनी.
2: मेरे नाम का चला है ये जाम, जिसमें दम है बोले इसको थाम.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं बेनाम या चित्रपटामधलं गीत हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं आणि संगीतकार राहुलदेव बर्मन

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: गीता दत्त यांनी गायलेलं हावडा ब्रिज या चित्रपटामधलं कमाल जलालाबादी यांचं गीत आता ऐकूयात. गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: गुलाम अली यांनी गायलेलं बेवफा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात संगीतकार नदीम श्रवण

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नासे
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत येसुदास यांच्या आवाजात गीतरचना गुलजार यांची ऐकूया सदमा या चित्रपटामधलं हे गीत संगीतकार इलाई राजा

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रजतम लंबोदरम प्रियम अत्यंत पावनम,
6: अक्षयम लभते पुण्यम दारिद्र्यम नैव जायते.
5: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
6: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
5: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
6: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
5: विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातल्या या कार्यक्रमात मी ज्योती चौधरी आपलं स्वागत करते. रुक जाना नाही, आपल्या विचारांची बैठक ही आपली जीवनविषयक मूल्य ठरवतात. म्हणून विचारांचा गाभा हा सकारात्मक हवा. जर आपण आनंदाचं बीज मनात न सिंचन करत असलो तर दारी आनंदाचं झाड उगवणारच. आता बघा, प्राजक्त सूर्योदय होताच त्याची फुलं ओघळतात, पण म्हणून पारिजातक फुलं थांबत नाही. आजची अडचण उद्याच्या यशाचा पाया असतो.

एखादं काम वरकरणी खूप गुंतागुंतीचं वाटतं. मनात ते पूर्णत्वात जाईल की नाही धाकधूक वाटते. मग निराशेचं सावट पिंगा घालत येतं. आणि मग अपयशापेक्षा हे कामच करणं नको असं काहीसा सूर निघून आपण त्या कामापासून पळतो. हे योग्य आहे का? आता तुम्ही

मनाचा नकोशा आठवणींनी मनात काहूर मासतो, तेव्हा मनोमन मंद आचेवर मनाचं दूध आठवायला ठेवावं. नकोशा आठवणींचं पाणी वाफ होऊन जातं आणि उरतं ते सत्व अनसत्व. या सत्वाला पारखून बघितलं तर दिसतं अपयशानं भेदरलेली मनस्थिती. या भेदरलेपणावर मात केली तर यशाची उत्तुंग भरारी घेणं सहज शक्य होतं. मग उडी मारायला सज्ज व्हायचं, झेप घ्यायची.

भूतकाळात अनेकदा मन फिरतं, भरकटतं, शीड नसलेल्या होडीप्रमाणे विचारांचे वाळू दळतात. म्हणून जर आपल्याला प्रगतीपथावर जायचं असलं तर ध्येय बाळगावं. एखाद्याचे झेप बघून मनात भरारी घेण्याची इच्छा बळकट झाली तर ती जिद्द. तुम्हाला माहितीये, सर्वात मोठं यश हे सहजी मिळत नाही, अनेकदा निराशा पदरी आल्यावर मिळतं. कारण प्रत्येक क्षणाला आपली जिद्द वाढते. अडचणी या थांबायला सांगत नसतात तर पुढे जायचा रस्ता दाखवतात.

असं म्हणतात माणसानं कुंडीतल्या नव्हे तर जमिनीवर लावलेल्या झाडाप्रमाणे असावं. कुणीतरी येईल पाणी घाले या आशेवर राहून वाळण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषण्याचं बळ स्वतःच असावं. तर मंडळी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. एकत्रा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं खुदा कसम या चित्रपटामधलं गीत। आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: आणि आता हे गीत ऐकणार आहोत रामपूर का लक्ष्मण या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत संगीतकार राहुल देव बर्मन

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात हेमंत कुमार यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कभी धूप कभी छाव या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत गीतकार कवी प्रदीप यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी.

0: देशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेले शैलेंद्र यांचं गीत. संगीत दिला आहे शंकर जयकिशन यांनी. हे गीत आपण ऐकणार आहोत बेगुनाह या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. शकील बदायनी यांच्या गीताला संगीत आहे नौशाद यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं.

0: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनम्
1: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते
0: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
1: आणि म्हणून ती शुद्ध हवी
0: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
1: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
0: विश्वास नाशिककरांचा
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: श्रोते हो स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: रजतं लंबोदरं प्रियं अत्यंत पावनं,
2: अक्षयं लभते पुण्यं दारिद्र्यं नैव जायते.
1: बाप्पाला चांदी अतिप्रिय आहे
2: आणि म्हणून ती शुद्ध हवी.
1: बाप्पासाठी चांदीचे पूजा साहित्य
2: आणि शोभिवंत दागिन्यांसाठी
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नासिक.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत पुष्पांजली या चित्रपटामधलं। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी।

हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात अवाम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे हसन कमाल यांचं, संगीत दिलं आहे रवी यांनी. हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: ट्राफिक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16.

0: आणि 83
1: किनारा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार राहुल द वर्मन.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आनंद बक्षी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जोरू का गुलाम या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वर संजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग मियाँ की मल्हार. मियाँ की मल्हार हा राग सम्राट तानसेनजी यांनी तयार केला आणि त्याचं विशेष म्हणजे दमा किंवा अस्थमा, सर्दी खोकला, पडसं इत्यादी रोगांनी बेजार झालेल्या रुग्णांना मियाँ की मल्हार ऐकल्यामुळे, वाजवल्यामुळे किंवा नुसता गुणगुणला तरीसुद्धा फायदा होऊ शकतो. मियाँ की मल्हारमुळे कफ आणि वात या दोन्ही दोषांचं संतुलन होऊन रेस्पिरेटरी इलनेसेस म्हणजे श्वासोच्छ्वासाचे जे आजार असतात त्याच्यापासून नक्कीच सुटका होऊ शकेल. मियाँ की मल्हार हा राग साधारणतः पावसाळ्याच्या मोसमात गायला, ऐकला, वाजवला जातो. ऐका, मियाँ की मल्हारमध्ये स्वतः तयार केलेली एक रचना गाणार आहे. श्री गणेशाला उद्देशून आहे तुम हो करतार. सात संगत, हार्मोनियमवर श्री शैलेश चिरपुटकर आणि तबल्यावर श्री चिन्मय परांजपे.
1: रि तन रि तदनु तन नन रि तदन रि तदनु तन नन रि तदनु तन नन रि तदन रि

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अमित कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं एम जी हसमत यांचं गीत. हे गीत आहे आवारा बाप या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त

0: माने विशेष उपक्रम
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आंधी तुफान या चित्रपटामधलं अंजान ह्यांचं. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले, विजय बेनेडिक्स आणि मनहर उदास यांच्या आवाजात.

आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार सिके श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 50। रसिक श्रोते हो, रेडिओ विश्वास आणि

रसिक हो, लावणी हा शब्द लावण्य या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ सुंदर असा होतो. लावणी म्हणजे न सुकणारा मोगऱ्याचा गजरा. नृत्य, संगीत आणि अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे लावणी. लावणीमध्ये शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावासह भक्ती, शांत, वीर, करुण, वत्सल, हास्य, बिभत्स असे विविध रस देखील लावणीत दिसतात. सर्वसाधारणपणे ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही तालवाद्ये लावणी गायनात वापरली जातात. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी, फडाची लावणी असे ढोबळमानाने लावणीचे प्रकार सांगता येतील. बैठकीची लावणी गायिका नर्तकी बैठकीमध्ये सादर करतात. नृत्य, गायन आणि दिलखेचक अदा हे या बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य. या लावणीला तबला, पेटी, तंबुरी इत्यादी वाद्यांची साथ असते. फडाची लावणी हा सर्वज्ञात प्रकार आहे. वाद्यांसह उत्कृष्ट नृत्यांगना, त्यांची अदा या सोबतीला झिलकरी, नाचा, सोंगाड्या इत्यादी कलावंतांची साथ हे या लावणीचं वैशिष्ट्य सांगता येईल. मंडळी, आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी ऐकूया, जी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी, गायली आहे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी आणि लिहिली आहे विष्णू चिखलीकर यांनी. ही लावणी म्हणजे शृंगार आणि महाराष्ट्राच्या लावणी परंपरेतील ठसकेबाज नारीत्वाचं सजीव चित्रण. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात ही लावणी अधिकच रंगतदार झाली आहे. लावणीची भाषा ग्रामीण पण ठसक्याची आहे. लावणीतले शब्द विशेष मराठमोळ्या लावणी शैलीचं प्रतिनिधित्व करतात. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातला जोर, खटके आणि ठसका ही लावणी विशेष बनवतो. त्यांचा या लावणीमधील शब्दांचा केलेला खुमासदार उच्चार, त्यांची तालावरची पकड आणि अंतऱ्याच्या शेवटचा त्यांचा तो लांबवलेला स्वर हे सगळं केवळ अप्रतिम आहे. ऐकूया मित्रांनो.

यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांनीच गायलेली आणि त्यांचे पती एस चव्हाण म्हणजेच श्यामराव चव्हाण यांनी स्वरबद्ध केलेली शाहीर सगन भाऊ यांनी लिहिलेली एक सुंदर लावणी. सुलोचना चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलोचना कदम. त्यांचा जन्म 17 मार्च 1933 रोजीचा. त्यांच्या घरचाच एक मेळा होता श्रीकृष्ण बालमेळा या नावाचा. याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 9 वर्षांचं. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका देखील केल्या. त्यांचं माहेरचं नाव होतं सुलोचना महादेव कदम. त्यावेळी त्या सुलोचना कदम किंवा के सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची ही त्यांची पहिली लावणी. ती प्रचंड लोकप्रिय झाली. लावणी गायनातील त्यांच्या कौशल्यामुळे आचार्य प्र के आत्रे यांनी सुलोचनाताई यांना लावणी सम्राज्ञी हा किताब दिला. चपखल आणि फटकेबाद शब्दांना आपल्या आवाजाच्या आणि सुरांच्या माध्यमातून ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाण अतिशय उत्तम करत. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी विशेषतः लावण्यांनी जनसामान्यांच्या हृदयात मानाचे स्थान त्यांनी मिळवलं आहे. माझं गाणं माझं जगणं या नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. गायनातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने 2022 साली पुरस्कारित केलं. यापुढील लावणीचे संगीतकार सुलोचनाताई यांचे यजमान श्यामराव चव्हाण हे दिग्दर्शक होते, संगीतकार देखील होते. त्यांनी एस चव्हाण या नावाने संगीत दिलं. त्यांनी 1955 सालचा कलगी तुरा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या लावणीचे कवी शाहीर सगन भाऊ पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे ते नावलौकिकास पात्र ठरले. सगन भाऊ यांच्या लावणीतल्या शृंगारात नाजूकपणा आणि संयम अधिक होता. सुलोचना चव्हाण यांचं अप्रतिम गायन असलेली ही लावणी एक शृंगारिक आणि विरहयुक्त भावनांनी भरलेली कविता आहे. ही लावणी ऐकताना स्त्रीच्या मनातल्या भावना, तिचं एकटेपण आणि प्रियकराच्या प्रतीक्षेतून निर्माण झालेली तिची अस्वस्थता यांचं अत्यंत अचूक चित्रण समोर येतं. तिच्या मनातील प्रेमाची ओढ, रात्र रात्र वाट पाहण्याची तगमग आणि एकाकीपण हे सगळं सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातून सुरेलपणे व्यक्त होतं या लावणीत. ही लावणी केवळ एक गीत नसून ती स्त्रीच्या मनाची आणि स्वप्नांची आणि अपेक्षांची अभिव्यक्ती आहे. श्यामराव चव्हाण यांच्या चालीमुळे आणि सुलोचना चव्हाण यांच्या सादरीकरणामुळे ही लावणी अजूनच प्रभावी ठरते. माथ्यावरचा चंद्र ढळला आहे, साख्याची येण्याची वेळ टळून गेली आहे, पण अजूनही ती त्याची वाट पाहते आहे. तो येईल असा दिलासा आहे, पण वेळ उलटून गेला असूनही तो अजूनही आलेला नाही. त्यामुळे तिच्या मनाची निराशा, काळजी, राग आणि त्यात थोडीशी अधीरता मिसळून एक तणावपूर्ण भावना तयार होऊन ती विचारते आहे, कुठवर पाहू वाट सख्याची. लावणी खुलते सजते ती ढोलकीच्या हलगीच्या साथीने, पण तबल्यावर देखील लावणी अत्यंत सुंदररित्या सजवता येते हे या लावणीने सिद्ध होते. ऐकूया श्रोते हो.

रसिक हो, ही आहे लोकप्रिय गायिका रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी गायलेली एक सुमधुर लावणी. या लावणीचे शब्द, चाल आणि सादरीकरण यामध्ये स्त्रीच्या अंतरंगातील भावना, अपेक्षा आणि एका नवविवाहित किंवा लग्नाळू मुलीची भावना व्यक्त होते. तिला पतीच्या घरी संसार थाटण्यासाठी नांदायला जायचं आहे. लावणीमध्ये नांदायला हा शब्द एका स्त्रीच्या स्वप्नांच्या, अपेक्षांच्या आणि प्रेमाच्या दिशेने वाटचालीचे प्रतीक ठरतो. तिची सौंदर्याची सजावट, तिचे स्वप्नील भावविश्व आणि तिच्या मनात उमलणारी प्रेमभावना हे सगळं शृंगारिकतेच्या माध्यमातून व्यक्त झाले आहे या लावणीत. या लावणीच्या गीतकार वर्षा माचवे यांनी स्त्रीच्या अंतरंगातील भावना आणि नवोढेच्या मनातली उत्कंठा अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केली आहे. त्याचप्रमाणे संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या चालीतील लयबद्धता आणि गायिका रोशन सातारकर यांच्या आवाजातील कोवळेपणा, नखरेलपणा आणि भावनांची अभिव्यक्ती या लावणीला अधिक प्रभावी बनवते. ऐकूया मंडळी.

मित्रांनो, आता ऐकूया स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा हे अप्रतिम भावगीत लिहिणारे कवी मधुसूदन पांडुरंग भावे म्हणजेच कवी म पाम भावे यांनी लिहिलेली एक फरमास लावणी. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी. ही विनंती आहे एका प्रेमिकेची जी आपल्या सख्याला ओढीनं बोलावत आहे. यात लाजरेपणा आहे, संकोच आहे, पण प्रेमाची तीव्र ओढ देखील आहे. आपल्या रायाकडे, आपल्या दाजीकडे नाना हट्ट करणारी सुंदरी आपल्याला अनेक लावण्यांमध्ये आढळते. कधी तिला कोल्हापुरी साज हवा असतो, तर कधी पदरावरती जरतारीचा नाचरा मोर हवा असतो, कधी काठेवाडी घोड्यावर रायाने आपल्या पुढ्यात बसवावं असं तिला वाटतं, तर कधी गावातल्या टुरिंग टॉकीजमध्ये आलेला शिणुमा बघायला रायानं तिला न्यावं असा तिचा लाडी खाट्ट असतो. पण प्रेमाचा एक न्याराच नमुना या लावणीत आपल्याला दिसतो. तिला आपल्या रायाकडून काही म्हणता काहीही नको. तिचं मागणं फक्त एकच. तिच्या दाजींनी खिनभर म्हणजे क्षणभर फक्त तिच्याजवळ बसावं, गोड बोलावं, गालातल्या गालात प्रेमानं हसावं, बस एवढंच. ती मागणी करते आहे, अर्जव करते आहे, पण तिने तिच्या भावनांवर संयम ठेवला आहे. हा संयमच या लावणीला गोड आणि उदात्त बनवतो. त्यामुळे ही लावणी फक्त शृंगारिक नसून भावनिक अभिव्यक्तीचं एक सुरेल रूप ठरते. कार्यक्रम ऐकणारे आहो तात्या, मामा, आबा, दाजी, जरा सांभाळून हं, बघा तुम्हाला काय म्हणते आहे ही

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपण ऐकत आहोत संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत. मंडळी, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया गीतकार कवी देवकीनंदन सारस्वत यांनी लिहिलेली, संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली, सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एका मुलखाच्या लाजऱ्या खानदेशी नारीची एक मस्त लावणी. लावणीचं मुख्य तालवाद्य म्हणजे ढोलकी. फक्त ढोलकी वापरून एखादी लावणी किती परिणामकारक आणि सुंदर करता येऊ शकते याचं ही लावणी एक उत्तम उदाहरण आहे. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या या लावणीमध्ये सुलोचनाताई यांच्या आवाजासह फक्त ढोलकी आहे.

सुलोचना चव्हाण यांच्या गायकीत ठसका, आत्मविश्वास आणि भावनांची अभिव्यक्ती स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या आवाजातील जोर आणि लय लावणीला अधिक प्रभावी बनवतात. या मुलखाच्या लाजऱ्या नारीचा नखरा आहे कोल्हापूरचा, चालणं आहे सातारी, पण ही नार आहे मात्र खानदेशी. ऐकूया उत्तम ढोलकीच्या साथीने नटलेली ही सुंदर

रसिक हो, यानंतर ऐकूया शाहीर अमर शेख यांनी लिहिलेले, गायलेले आणि संगीतबद्ध केलेले एक अतिशय सुंदर लोकप्रिय स्फूर्ती गीत, आगरी कोळी गीत. 20 ऑक्टोबर 1916 रोजी जन्मलेले शाहीर अमर शेख हे ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचं मूळ नाव. बार्शी येथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. आईच्या तोंडच्या ओव्या ऐकत ते मोठे झाले. गरिबीमुळे कधी बस चालकाबरोबर क्लिनर म्हणून तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावं लागलं. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावं लागलं होतं. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कराडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले आणि मास्टर विनायक यांच्या स्टुडिओमध्ये काम करू लागले. तिथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचं अमर शेख असं नामकरण केलं. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांची कवने ते प्रभावीपणे पेश करत असत. गोवा मुक्ती आंदोलनात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं. चीनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भरून टाकण्याचं प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होतं. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचार कार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. कवितेची अंतर्लय आणि रचना यमक प्रचूर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. ते नुसते मनस्वी कवी नव्हते तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगवली. ऐकूया रसिक हो, होशियार अशी दीर्घ आरोळी देऊन समुद्रावर दर्याला मच्छीमारीसाठी गेलेल्या आपल्या कोळी बांधवांना वादळी वारा सुटल्याची आणि आपली नाव जोमानं वल्लवीत लवकरात लवकर किनारा सुरक्षितपणे गाठण्याची सूचना आणि स्फूर्ती देणारं शाहीर अमर शेख यांचं हे भन्नाट आगरी कोळी गीत.

श्रोते हो, उन्हाळा आला की सर्वजण फळांचा राजा आंब्याची वाट पाहत असतात. कधी आंब्याचे आगमन होणार आणि कधी एकदा आंबा खायला मिळतो असं सर्वांनाच होतं. आंबा हे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाधिक लोकांच्या पसंतीचं फळ आहे. आंबा हे एक गोड फळ कुठे ना कुठे प्रेम, ओढ आणि शृंगाराचा संकेत देतो. आंब्याचं पिकणं म्हणजे प्रेमाचं वाढणं असं प्रतिकात्मकतेनं समजलं जातं. चला तर मंडळी, आजच्या सुवर्ण महोत्सवी भागाच्या समारोपाला पाडाला पिकलेल्या या अस्सल आंब्याचा रसास्वाद घेऊया या अतिशय लोकप्रिय लावणीतून. रसिकांच्या सर्वाधिक पसंतीची ही लावणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहे तुकाराम शिंदे यांनी आणि गायली आहे सुलोचना चव्हाण यांनी. या लावणीच्या माध्यमातून नायिका तिची प्रेमाची गोडी आणि थोडी लाजरी असलेली तिची ओढ दाखवते आहे. ही आहे एक अत्यंत साधी सोपी भाषा असलेली 1972 सालची गोड आणि लाघवी लावणी. गायकी, लावणीतले शब्द आणि चालीमधले ताजेपण या लावणीला एक अनोखा स्वाद मिळवून देतात. ऐकू.

मंडळी, कार्यक्रमाच्या आजच्या सुवर्ण महोत्सवी भागातून आपण संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्यांचा आणि कोळी गीताचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत सलाखे या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत दुश्मन या चित्रपटामधलं. इंदिवर यांची गीतरचना, स्वर आहे आशा भोसले आणि अमित कुमार यांचा, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: मटका ती केली.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
2: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
2: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
2: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

वो तो जग रहे राजा, वो तो जग रहे भवज कुटिल।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: Yeah.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500 12.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे ग

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुमचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

माईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास को ऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नद्यागती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित

नवाकुरा कार्यक्रम आपकी फरमाईश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर।

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

Thank you.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: एका दिव्य क्षणी नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला. देवगिरी येथे सत्वयोगी जनार्दन स्वामी निवास करीत आहेत. त्यांचा अनुग्रहच तुला आत्मप्रकाश दावील. या दृष्टांतानुसार एकनाथ जनार्दन स्वामींच्या चरणी गेले. सद्गुरूंनी शिष्याची सर्व बाजूंनी कसोटी घेतली. सत्व परीक्षेच्या अग्नीत कांचन अधिक उजळलं, तेजाळलं. अखेर गुरुकृपेचा तो परिसक्षण आला. जनार्दन स्वामींनी एका पर्वत शिखरावर मलंग वेशातल्या दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडविले. भागवत धर्माची विरागी पताका दिगंतात फडकत ठेवणारे एकनाथ महाराज गुरुचरणी लीन झाले, विलीन झाले. नाम ध्यान माय बाप चोहीकडे सद्गुरूच दिसू लागले. आता अवघा जन्मच गुरुमय झाला.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर सिनेमा कट्टा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: संत तुकयाचे राग आणि लोभ दोन्ही टोकाचे बरं का पंढरीला जाण्यासाठी मनाची जी तडफड आहे ना ती सुद्धा साधी सुधी नाही अंतर्यामीच अग्नीच्या ज्वाला लागाव्यात अशी विठाई जननीला पाहणं हाच आता सुखाचा सोहळा दुसरं काहीही नाही विठ्ठलाचे चरण पाहणं हीच एक आस

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

ही फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 838